मुगच्छा ऐकोप्यानो कुंगनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे कुंगनीनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवें आइचें कार्यक्रम संपयता मोकल्या कोंकणी नाद कार्यक्रमान मेळता। परत एक पटी देव बरे करूं। येदोळवरेक कोंकणी पदा कोंकणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात। आयकून रावात रेडियो निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग।